0: Sasi? Oi Sasi! Sunna, kaile baako chhora Sagar London bata aako chha re ni?
1: Sagar?
0: Ani aaja belka program pani rakheko chha re kaile baako garna. Aija hai, ramailo garnu parcha.
2: हामी
0: त लन्डन जाने रे नि
2: पर्सि
0: जाने रे ठुलो ओए के भो आइज है जसरी भए पनि भरे उतै भेटौँला
1: ए ल ल